पूरे साहे साहे तुझ संभला कदे ना विसारे हो जो जो साहेब मन वसे गुरमुख अमृत पियो मन तन तेरा तू तन गर्भ निवार।

आपे गुण आपे कथे आपे सुन विचार आपे रतन परख तू आपे मोल अपार साचो मन महत तू आपे देवनहार हर जियो तू करता करतार ज्यों पावे त्यों राख तू हर नाम मिले आचार रहाओ आपे हीरा निर्मला आपे रंग मजीत आपे मोती उजलो आपे भगत बसीठ गुर कै शब्द सलाहना कट कट डीठ अडीठ आपे सागर बोहे था आपे पार अपार साची वाट सुजान तू।

बोले फादिल बाद दर कर टोई ना लहे छूटी दूजे साध। पंडित वाचे पोथियां ना बूजे विचार अनको मत्ती दे चले।

आए तू आपे वेख विकसदा अपनी वध्याए हर तुगो बार किस नाही तू सच्चा साई तू आपे आप वरतदा सबनी ही खाई हर किसे त्यावो।

जियो पिंड सब रास तुम्हारी, तेरा जोर गोपाला जियो, सदा सदा तू है सुखदाई, निव निव लागा तेरी पाई, सार कमावा जे तुझ पावा, जा तू दे दयाला जियो, प्रभ तुम ते लेना तू मेरा गहना, जो तू दे सोई सुख सहना, जिथे रखे बेकुंठ सिथाई, तू सबना के प्रतपाला जियो, सिमर सिमर नानक सुख पाया, आठ पहर तेरे गुण गाया, सगल मनोरथ

सब मत बुद्ध होए, मन निर्मल वसे सत सोए, साच वसे साची सब कार, उत्तम करनी शब्द विचार। गुर ते साची सेवा होए, गुरमुख नाम पछाने कोए, जीवे दाता देवन हार, नानक हर नामे लगे प्यार।

अति निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन भेद लियो हर साचे जी काल के मुख जगत सब ग्रसिया गुर सतगुर के बचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड़ नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्टा मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा वडे प्रभ स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन

पहला पंजवा मातो हर रंग मातो रहाओ ओही पियो ओही खियो गुरे दियो दान कियो पुआहु सो मन रातो ओही पाथी ओही पोचा ओही प्यारो ओही रूचा मन ओहो सुख जातो।

से तनवंत दिसे जुग माही, तिनको सब निवे अनदिन पूज कराही। सहजे गुण रवे साचे मन माही, पूरे सतगुर शब्द सुनाए।

कहा तू मनवसिया लगे न दूखा रहाओ जो तू करे सोई परवान साचे साहेब तेरा सतगुरमान जब तुझ पावे तम हर गुण गाओ तेरे कर सदा सदा है न्याओ साचे साहेब अर्थ।

പണ്ടത് ആഫിയ छह छायावर्ती सब अंतर तेरा किया परम होआ परम उपाय पुलायन आपे तेरा कर्म होआ तिन गुरु मिलिया जज्जे जान मंगत जन जाचे